पै उतरे सुनी सची बाणी संत साजन पै सरस पूरे गुरते जानी सुनते पुनीत कहते पवित।